को विद्या विकुम विचार गावे कौ साज करे तन फेहे गावे कौ जी लै फिर देहे गावे कौ जप दिस दूर गावे कौ वेख हादर दूर कथना कथी न आवे तोट काथ काथ कथी गोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगां जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म।